ഒരു മാതാകെ ചെന്ന ബാബ ടീ സ്കിൻ ബ്യൂട്ടി ക്രീം വെട്ടി അച്ഛ ഐ ടീ സ്കിൻ ജോ ഫേസ് വാഷ് ബി വെട്ടി അച്ഛ अच्छा फहीम कहते वरी भी सागी कार चवाए तो अदा सिंधी में हिकु हिकु अंग करे बुधाए मां बैराड़ी जो अण पढ़ियल माण्हू आया सफा सादो नजर नतो अचे छा नजर अञा तो कोन आयो बियो बियो ब्रेक खां पो मोटी चांदी पो तांखे हिकु हिकु करे मां नंबर बुधायां थी ठीक आहे तव्हां नोट करे वठिजो ऐं पो तव्हां डी स्किन जो फेस वॉश ऐं डी स्किन जी ब्यूटी क्रीम अवेलेबल कराइजो ठीक आहे सो हाणे तव्हां हिते वेहो मां हिते शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठां थी पोइ जल्दी मोटी चांदी तव्हां गाॾी न वञो हिते वेठा हुजो ओ हीअं वञी ओ हीअं मोटूं था सो स्टे ट्यून स्टे कनेक्टेड एंड कीप लिसनिंग व्हाइटिश एंड डी स्किन ब्यूटी हियर स्पॉन्सर्ड बाय डी स्किन ब्यूटी प्रोडक्ट्स लगाइए और खूबसूरत

0: इहे टाइम ते हिन ते एॾी रश थींदी आहे, जेकॾहिं नंबर खुद ॻाल्हाए सघे हा न त रीहूं करे मूंखे छॾे भॼी वञा।
1: अच्छा बिल्कुल ॿ नंबर रखजो
0: न। हा ॿ नंबर आहियूं कोन, हिकु नंबर आहियूं। अच्छा मिठा माण्हू, भला अव्हां खे ॻाइण सुठो लॻंदो, रुअण या खिलण? खिलण बाप।